सदा जब सत्तो सत्तो सत्तो सत्तो सत्तो सत्तो सत्तो सत्तो सत्तो सत्तो सत्तो सत्तो सत्तो सत्तो सत्तो सत्तो सत्तो सत्तो सत्तो सत्तो सत्तो सत्तो सत्तो सत्तो सत्तो सत्तो सत्तो सत्तो सत्तो सत्तो सत्तो सत्तो सत्तो सत्तो सत्तो सत्तो सत्तो सत्तो सत्तो सत्तो सत्तो सत्तो सत्तो सत्तो सत्तो सत्तो सत्तो सत्तो सत्तो सत्तो सत्तो सत्तो सत्तो सत्तो सत्तो सत्तो सत्तो सत्तो सत्तो सत्तो सत्तो सत्तो सत्तो सत्तो सत्तो सत्तो सत्तो सत्तो सत्तो सत्तो सत्तो सत्तो सत्तो सत्तो सत्